के खाचे मुखुची चे जो चीले गई ने आखा जते दुमिलो फुगा के खाचे मुखुची चे जो चीले गई ने आने कु आखा खाजो मुशुले नेला आलो मुखुलो जो मुशुले आला तो चिदमिलो फुतावे आशु चिहा उताउ चिमुखु जो कोई खाला लान्यो मुझाखु खाचे मुखु विपको आचे दामुखु

के खाचे मुखुची चे जुची ले गई ने आखा जते दुमिलो फुगा के खाचे मुखुची चे जुची ले गई ने आने कु आखा खाजो मुशुले नेला आलो मुखुलो जो मुशुले आला तो चे